0: nada baru leh saaf ko miyo ko tumi fennani danuke bharaage jahapur hatar light to ge alige mulitan wara ke aaj ko da hamati aadmi kari hisab ko ba geta ho ke bas ba me ho kul pada ara bat bhi hame ake ga world cup taiyar ho man date world cup ke ba khas ke photo ta sal me na me kari hore ba building ta bohri bahat tala ve ko to alaina messi ge bodo photo bas ed ma le ge bohri terrace ka bahat tala मैं आप देखिए हमके पुरुष तेरे में यह फोटो का होटल है अंतिम में यह फोटो नाम गंदा मंजर में फिरने हमें यह कि एक लाइंस मानो मेरे का लाइंस मान देखो रंगों बाल हट्टा बेफलो में हार दूर वे गोल के दागन डाल चेक कर लब हद दो में गंदा ने एक उम्मे मेरे फिर में कुरीम में सम आम को कुरम गंदा बाय कंता तेह को तो उन्होंने फाह कर लेवे आद मिहार अफगानिस्तान के टीम के फोटो नेग मफ मिहार पाकिस्तान के टीम के फोटो नेग मटका मिहार फोटोग्राफर हर खतर में गंदन अफगानिस्तान के कुलंतरी मिहार फशायर मितबेने सहारा वे कोलोग आद पाकिस्तान के कुलंतरी मितबेने मजीद मगा वे कोलोग मेरे हम हिगा उमरी तरे मेरे के हम डटीम केस वर फोर गत को आलमन फिन गंदे फाइनल आ रगस वर फोर गत को हन अफगानिस्तान फाइनल आई राज्य बांग्लादेश को मैच एवर के बांग्लादेश मुड़े न दो सब आदमी है सब अराउंड मेरे के मैच के कमेंट के समय टका शिमरी आवाज को ला
1: शुक्रिया रवीश आज मेरे मिकोलेवेनी डायमंड जुबली इंटरनेशनल फुटबॉल टूर्नामेंट के फाइनल मैच पाकिस्तान अफगानिस्तान बदल को रही पाकिस्तान मैच फेरी फहत बैक एरिया तेरे फिर कीपर एरिया बेरे निकम कुरिया फोन वाली सागिब हनीफ कुरिया फोन वाली बोल मैं तेरे सखत बोलूँ कुरिया फोन वाली बड़ी मैं साथ अफगानिस्तान कुलंत बोल अद्दा कुरिया टीम को नो नंबर कुलंत रोमान फजील फजाल बोला था कुरियर मेरे ना साहब मैदान साहब मीटिंग में हम लोग मीटिंग हम ही ने कुरियर दौड़ पेनल्टी रिया तेरे अपकाल कुल तेरे जान नहीं कारी थे कीपर बैटिंग में बोला था लेफ्ट गोल दे रहा कैरिंग पेनल्टी रिया तेरे मासे कुरी उम्मीद मुसावी एन वैसे एन बोल लिबे वर एन एन मारांगला का जेहे वर एन एन बोल जाओ मतरे की एक बार लाइफ को फिर बोला थी गोल कुरमती लीफ इतना बोल दिफा का बेर को लिखलांग फरातो आमीन है पाकिस्तान को हाफ तरह अतले मन मन कुरिया मेरे फुड़ फ्राई जेल कुरिया मन फोन वाले बोल आज कुरिया फोन वाले फोड़ो मित्र का क्या अतले मुस्तह मन बोल अत्या कुरियन अस्कार दिए कुल तक नट पा देवे तो मसे कुरिया मुस्तह इतना हुड़ फ्राते मुस्तह अतन बोल बेर भी एलम पाकिस्तान हारिस मित्र का कैरिंग वरा हुड़ फ्रा तो मित्र का वरा कैरिंग कुरिया എല്ലി ബോള ഫാമിതന ആദില്ലമിതന ആദില്ലന കസ്വാതം ഹരിസാസ് ബോളത്തിലാ കാരകുരി മുസ്തഫ കാരകുരി അമിങ്ക നട്ടോ അഫ്ഗാൻ ഹമദാസം കുരിയ കുസുണ ഫറാദ് കുരിയ പെനട്രി കളാദവർ കുളന്തിയ ദീപി 18 നമ്പർ കുളന്തിയ ബോളത്തിലാ ഉമർ നവാസ് ബോള ഫാം കുരിയ ബസ് കുളം ഫറാദ് ദക്കണ കുള റുഗ കാരി ജില്ല കുരിയ ഫണവാദ് ബോള കുരി മതി കുരി കുളന്തിയ ഗാഗ ജീവി ദീ ഹുളം ഫറാദം കോണർ കബ്ബേർ വഗൻ ദക്കണ കുള മെച്ചുകേ ഫുർതമ കോണർ ബിലിബുനി പാകിസ്ഥാൻ ഹുളം ദക്കണ കാണു ಆ ಕೋರ್ನರ್ ಕಣ್ಣು ಎಲ್ಲು ಮಗ ಮಿದಿಯ ಬೇರುವಾಗಿ ಹುಡಂಗ್ ಫ್ರಾತ್ ಲೈನ್ಸ್ ಮನ ದಿಂದ ನಗಾಫ್ ಎಲ್ಲು ಗೋಸ್ವಾಗಿ ಎಲ್ಲು ಮಿದಿನಿ ಅಫ್ಘಾನಿಸ್ತಾನ ಅಫ್ಘಾನಿಸ್ತಾನ ಎಲ್ಲು ಮೆಹಬೂಬ್ ಫಾರು ಜೆಹು ಮಿದಿನಿ ಅಣೋನೇ ಆಫ್ ಸೈಡ್ ಪೆನಲ್ಟೇರಿ ಅದಿಮಾದ ಹುಡಂಗ್ ಫ್ರಾತ್ ಒಂದು ಲೀಫ್ ಎಜ್ ಜೆಹು ಅಫ್ಘಾನ್ ಕೀಪರ್ ಕುರಿಯ ಫೋನವಾದರೆ ಕುರಿಯ ಫೋನವಾದಿ ಬೋಳ ಸಿಂಸಾ ಕಾಲ್ ಮಾದ ಹಾರಿಸ್ ಬೋದಂ ಕುರಿಯ ಮೆದ್ರ ಕ್ಯಾರಿಯ ಬೋಳೆ ಆದಿಲ್ ಏನ ಬಹುಮತಿ ಬೋಳ ಅದ ಜನ ಆದಿಲ್ ಕೊಂಟ್ರೋ ಕೊಲ ಕುರಿಯ ಫೋನವಾದಿ ಬೋಳೆ ಹಂಗಾರ ಮೀರಿ ಆಶಾ ನಂಬರ್ ಉಮರ್ ನವಾಜ್ ಏನ ಕುರಿಯ ಅಫ್ಘಾನ್ ಕೊಡ್ತೀನಿ ದಿಫಾ ಕೊಡು ಅಫ್ಘಾನ್ ದೇ ನಂಬರ್ ಕುಳಿತೀರಿಯ ಬೋಳ ಒಮಿಟ್ ದಿಬೇ ತೊ ಮಸೆ ಕುರಿಯ ಎಸ್ ಪಾಕಿಸ್ತಾನ ಕುಳಿತೀನಿ ಅದ್ಲೇ ಮೆದ್ರೆ ಕುರಿಯ ಮುದಿನ ಹಣ್ಣ ನಂಬರ್ ಕುಳಿತೀರಿಯ ಬೋಳ ಅದ ಕುರಿಯ ಪ್ಲೇಟ್ ಏರಿಯಾ ತಿರಿಯ ವಣ್ಣ ಹುರಿ ಆದಿಲ್ ದೀಫ್ ಏನ ಕೊಂಟ್ರೋ ಕೊಫ ಪ್ಲೇಟ್ ಏರಿಯಾ ಕ್ಯಾರಿ ಇರ್ಮತಿ ಫರಾದಂ ಬೋಳ ಅದ ಸಾರ ಕುರಿಯ ಹಾರಿಸ್ ಕುರಿಯ ಫೋನ್ ವಾಂಜಿ ಬೋಳ ಮಿಫಾರು ಅತ್ಲಾಫಿ ಕಾರಿ ದಿಯ ಕುಳಿತರಿ ಅಫ್ಘಾನ್ ಕುಳಿತರಿ ರೋಮಾನ್ ಫಾಜ್ಲಿ ಅತ್ಲಾಗಿ ಇಮ್ಮತ್ ಫರಾತು ಬ್ಯಾಕೊಳ ಫಾಜ್ ಏರಿಯಾ ತಿರೋರಿ ಕೀಪರ್ ಗೋದಿರಿ ಅತ್ರ ಹೆಂಗೆ ಇರ್ಮತಿ ಫರಾತು ಮಡ ಕುರಿಯ ಹುಡಂಗ್ ಫರಾತು ಕುರಿಯ ದಿಂಬೋಳ ಅದು ಅಫ್ಘಾನ್ಗೆ ಮೆಹಬೂಬ್ ಮೆಹಬೂಬ್ ಕುರಿಯ ಟೀಮ್ ಕ್ಯಾಪ್ಟನ್ ಮಿದಿನಿ ಮೂಸಾವಿರ್ ಸರ್ಫಾಜ್ ದಿಂಬೋಳ ಪೆನಲ್ಟ್ರಿ ಡಿಯರ್ ಕ್ಯಾರಿಂಗ್ ಬೋಳ ಅತ್ಲೇ ಮಡವಣ ಕುರಿಯ ರಹಮದ್ ಮಿಯಾ ನಿ ಕುರಿಯ ಅಸ್ ಇರ್ಮತಿ ಫರಾತು ಟೀಮ್ಗೆ ಹೆಂಗೆ ಕುಳಿತ್ರಿ ಕದೀಫ್ ಅಫ್ಘಾನ್ ಹಾಫ್ ತಿನ ಪೆನಲ್ಟ್ರಿ ಕ್ಯಾರಿ ಮಿಳಣಿ ಅಹಮದ್ ಶಕೀಬ್ ಏನು ಇಮ್ಮತ್ ಫರಾತು ಕುರಿಯ ಮೆಹಬೂಬಾ